0: अरे रेवती ताई, या रविवारी आपल्याला उज्जैनला चलायचं आहे, तयार रहा बरं का?
1: मी नाही येऊ शकणार.
0: अरे आपल्याला सकाळी चलायचं आहे, काय त्रास आहे त्यात?
1: रविवारी सकाळी रेडिओवर मराठी कार्यक्रम येतो 10:30 वाजता, तो मी नक्की ऐकते, तो कधी सोडत नाही.
0: असं का? अरे पण आता आपल्याकडे मोबाईल आहे आणि रेडिओ आता मोबाईल वर सुद्धा ऐकता येतो.
1: अरे वा, हे तर खूपच छान, मग मी नक्की येणार.
0: तर मोबाईल वर ऍप न्यूज ऑन AIR डाऊनलोड करा आणि त्यावर ऐका
1: मराठी कार्यक्रम.
0: तर नक्की ऐका प्रत्येक रविवारी सकाळी 10:30 वाजता
1: मराठी कार्यक्रम.
2: मालवा की शान,
3: आकाशवाणी इंदौर से आप सुन रहे हैं सदाबहार फिल्मी गीत.
2: तो सुनते रहिए मालवा की शान, आकाशवाणी इंदौर.
4: आकाशवाणी मध्य प्रदेश है, प्रस्तुत है कार्यक्रम संग्रहालय से के अंतर्गत रेडियो धारावाहिक जमुनिया का 15वां भाग.